0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in।

0: सुपर सुपर छत्रपती संभाजीनगर MGM 90.8 FM वर RJ अदनान तुमच्या सोबत आहे. आज आहे 6 ऑगस्ट. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिन विशेष काय. तर
1: RJ अदनान सोबत दिन विशेष.
0: तर आजच्या दिवशी इतिहासात काय घडामोडी झाले होते. तर 1914 मध्ये पहिलं महायुद्ध सर्बियाने जर्मनी विरुद्ध तर ऑस्ट्रेलियाने रशिया विरुद्ध पुकारलं होतं. यानंतर 1926 ला जेरुट्रूड एडरले ही इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला बनली होती. आणि 1945 ला जपान मधील हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता. इतिहासात पहिल्यांदाच अणुबॉम्बचा वापर करण्यात आला. यामुळे आजचा दिवस हा हिरोशिमा दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. याबद्दल आपण बोलूयात पुढे अजून. यानंतर 1962 ला जमेकाला इंग्लंड पासून स्वातंत्र्य मिळालं होतं. आणि 1990 ला कुवेत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली होती. आणि 1952 ला राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना झाली होती. यासोबतच आज जन्मदिवस आहे 1925 ला जन्मलेल्या लेखिका योगिनी जोगळेकर यांचा. आणि 1959 ला जन्म झाला होता भारतीय पर्यावरणवादी राजेंद्र सिंग यांचा. यासोबतच भारतीय चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचाही आज जन्मदिवस आहे. हे होतं आजच्या दिवसाचं दिन विशेष. असे आज इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत रहा.

0: ही दुर्घटना यांचा चिंते पासून मुक्ती मिळवा.
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
2: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.

0: Let's talk about yoga. You are listening MGM 90.8 FM. RJ Adnan आपके साथ है और योगा से ही होगा, बहुत कुछ होता है, लेकिन क्या कुछ होता है, किस तरीके से होता है और कौन सा योगा करना चाहिए, इसी बारे में आज हम जानेंगे। अपने से बता है तो योग गुरु गंगा प्रसाद खरात सर।
1: सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो। आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत योग निद्रा आणि झोप यातील फरक। तर आपण हा विषयच मुळात योग शास्त्राचा असल्यामुळे आपण योग निद्रा आणि झोप या दोन्ही तशा बघितलं तर शारीरिक आणि मानसिक विश्रांतीच्या अवस्था आहेत, पण यामध्ये झोप ही एक नैसर्गिक आणि अनैच्छिक प्रक्रिया आहे। तर योग निद्रा ही सचेत, म्हणजे आपण जागरूक राहून पद्धतशीरपणे अगदी तळपायापासून तर डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर टप्प्याटप्प्याने शिथिल करत असतो, यालाच एक ध्यानाची अशी गाढ अवस्था देखील म्हटलेला आहे। तर झोपेमध्ये आपली चेतना सुप्त होते आणि या उलट योग निद्रेमध्ये झोपेसारखेच शरीर शांत आणि शिथिल असते। यामुळेच योग निद्रेच्या काही मिनिटांच्या सरावामध्ये आपण गाढ झोपल्यासारखे होतो आणि त्याच्यातून जाग झाल्यानंतर आपल्याला खूप छान ताजतवानं वाटतं, शरीर आणि मन अगदी कापसासारखं हलकं होऊन जातं। तर हा आर्टिफिशियल झोप असं आपण त्याला योगाच्या भाषेमध्ये किंवा शुद्ध मराठीमध्ये योग निद्रा असं म्हणतो। तर आजच्या भागामध्ये आपण इथे थांबूया। ओम
0: सरांनी जी इन्फॉर्मेशन आता आपल्याला दिली ते फॉलो करा आणि त्याप्रकारे निरोगी राहा आणि ऐकत राहा।

0: तुला इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 71 78 44.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM University के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और ऑल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM University, NCT2, छत्रपति संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नोलॉजी च्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नोलॉजी साठी MGM University मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University, N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM University मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
1: पीजी, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
3: If education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 93717142 54.

0: पण हाता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
3: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
2: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
3: BBA, BCom, MBA, Finance, HR, Hospital Management, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
2: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
4: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Course is accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
5: Yeah!

0: इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
2: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-7844.
3: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डायटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM University, NCC, Tirupati, Chhatrapati Sambhajinagar.
4: Cosmetic Technology च्या UG आणि PG साठी admission मिळवा. BTech आणि MTech Cosmetic Technology साठी MGM University मध्ये Basic and Applied Sciences च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
5: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
6: Admissions open for 2025-26. MGM University, N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
1: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942999.
3: If education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 9371714254.

0: पण आता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
3: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
2: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
3: BBA, BCom, MBA, Finance, HR, Hospital Management, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
2: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
4: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Course is accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: MTM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
1: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942.
3: If education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 93717142 54.

0: हाता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
3: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
2: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
3: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
2: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783899 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
4: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Course is accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
1: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
0: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा व्हिजिट mgmu.ac.in.
2: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.

0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: नमस्कार श्रोता हो, MGM रेडिओ च्या विशेष आरोग्य कार्यक्रमात आपले आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आम्ही JNM द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी MGM इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर येथून आपल्याशी संवाद साधत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे जागतिक स्तनपान सप्ताह 2026. दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण जगभर जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. याचा उद्देश म्हणजेच प्रत्येक आईपर्यंत स्तनपानाचे महत्त्व पोहोचविणे, नवजात बालकांचे आरोग्य सुधारणे आणि संकल्पना प्रोत्साहन देणे. यावर्षी 2026 ची जागतिक थीम आहे ब्रेस्ट फीडिंग फॉर अ सस्टेनेबल स्टार्ट इन लाईफ स्ट्रेंथ व्हॉट वर्क्स. ही थीम आपल्याला सांगते की स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी जे उपक्रम प्रभावी ठरत आहेत त्यांना अधिक सक्षम आणि व्यापक बनविण्याची वेळ आता आली आहे. मित्रांनो, आईचे दूध हे बाळासाठी अमृत समान आहे. जन्मानंतरच्या पहिल्या 1 तासात बाळाला स्तनपान सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. आईचे पहिले पिवळसर दूध म्हणजे चिक किंवा कोलेस्ट्रम हे बाळाचे पहिले लसीकरण मानले जाते. ह्यामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि अनेक संसर्गजननीय आजारपासून संरक्षण मिळते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार बाळाला जन्मानंतर पहिल्या 6 महिन्यापर्यंत केवळ आईचे दूध घ्यावे, त्यानंतर पूरक आहार 2 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ स्तनपान सुरू ठेवावे. ह्या पुढील माहिती तुम्हाला सानिका सांगेल.
3: स्तनपान म्हणजे काय? स्तनपान म्हणजे आईने आपल्या बाळाला थेट स्तनातून दूध पाजणे. आईचे दूध हे केवळ अन्न नसून ते बाळासाठी संपूर्ण पोषण, संरक्षण आणि प्रेमाचा स्रोत आहे. निसर्गाने तयार केलेले हे असे अन्न आहे ज्यामध्ये बाळाला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात उपलब्ध असतात. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? कोलेस्ट्रॉल म्हणजे जन्मानंतर पहिल्या काही दिवसात येणारे पिवळसर घट्ट दूध म्हणजे कोलेस्ट्रॉल. यालाच मराठीत चिक म्हणतात. हे बाळाचे पहिले लसीकरण मानले जाते. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिपिंडे असतात जी बाळाला संसर्गापासून संरक्षण देतात. जन्मानंतर पहिल्या 1 तासाचे महत्त्व. प्रसूतीनंतर पहिल्या 1/2 तासात स्तनपान सुरू करणे आवश्यक आहे. यामुळे आई बाळाचे नाते दृढ होते, बाळाला ऊप मिळते, रक्तातील साखर नियंत्रित राहते, स्तनपान व्यवस्थित सुरू होते, नवजात मृत्यूचे प्रमाण कमी होते. पहिल्या 6 महिन्यात फक्त आईचे दूध, फक्त आणि फक्त आईचे दूध. 6 महिन्यानंतर पूरक आहार सुरू करावा. मात्र 2 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ स्तनपान सुरू ठेवावे. या पुढील माहिती तुम्हाला शिवानी सांगेल.
4: स्तनपानाचे काही महत्त्वाचे फायदे: बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, बाळाचा शारीरिक आणि बौद्धिक विकास चांगला होतो, अतिसार, निमोनिया आणि कुपोषणाचा धोका कमी होतो, आई आणि बाळामधील भावनिक नाते दृढ होते, आईमध्ये स्तनाचा आणि अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते, कुटुंबाचा आर्थिक खर्च कमी होतो आणि पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागतो. स्तनपान ही केवळ आईची जबाबदारी नसून संपूर्ण कुटुंब, समाज आणि आरोग्य यंत्रणेची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक नवमातेला योग्य मार्गदर्शन, मानसिक आधार आणि स्तनपानासाठी अनुकूल वातावरण मिळणे गरजेचे आहे. चला, या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आपण सर्वजण एक संकल्प करूया. प्रत्येक आईला स्तनपानासाठी प्रोत्साहित करूया. स्तनपानाविषयीचे गैरसमज दूर करूया. नवमातेला आवश्यक ती मदत आणि आधार देऊया. निरोगी बालक, सशक्त भारत या उद्दिष्टासाठी एकत्रितपणे कार्य करूया. आईच्या दुधामध्ये असणारे काही पोषक घटक: प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, जीवनसत्वे, खनिजे, प्रतिपिंडे, एन्झाइम्स वाढीसाठी आवश्यक घटक आहेत. या पुढील माहिती वैष्णवी देणार आहे.
5: बाळासाठीचे फायदे: पहिला, संसर्ग कमी होतो. दुसरा, अतिसार कमी होतो. तिसरा, निमोनियापासून संरक्षण मिळते. चौथा, लठ्ठपणा कमी होतो. पाचवा, मधुमेहाचा धोका कमी होतो. सहावा, मेंदूचा विकास चांगला होतो. सातवा, IQ वाढण्यास मदत होते. आठवा, दृष्टी सुधारते. आणि पचन चांगले होते, त्यानंतर दातांचा विकास योग्य होतो. या पुढील मुद्दे तुम्हाला अंजली सांगेल.
2: आता मी सांगेल आईसाठी फायदे. पहिलंच, प्रसूतीनंतर रक्तस्राव कमी होतो. दुसरं, गर्भाशय लवकर पूर्वस्थितीत येतो. तिसरं, वजन कमी होण्यास मदत होते. चौथं, स्तनाचा कर्करोग होण्यास धोका कमी होतो. पाचवं, अंडाशयाचा कर्करोग कमी होतो. सहावं, प्रसूतीनंतर नैराश्य कमी होते. सातवं, आई बाळातील भावनिक बंधन अधिक मजबूत होतात. ह्या पुढील माहिती तुम्हाला सानिका सांगेल.
3: कुटुंबासाठी फायदे. दूध खरेदीचा खर्च वाचतो. दोन, म्हणजे हॉस्पिटल खर्च कमी होतो. तीन, बाळ आणि कमी आजारी पडते. चार, कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम राहते. या पुढील माहिती तुम्हाला शिवानी सांगेल.
4: न पानाविषयी गैरसमज. गैरसमज पहिला, जसे की पहिले दूध हे खराब असते, पण त्यामागील सत्य असे आहे की पहिले दूध सर्वात पौष्टिक असते. गैरसमज दुसरा, उन्हाळ्यात पाणी द्यावे. सत्य, आईच्या दुधात पुरेसे पाणी असते. गैरसमज तिसरा, आई आजारी असेल तर दूध देऊ नये. सत्य, बहुतेक आजारांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण स्तनपान सुरू ठेवता येते. त्या पुढील माहिती तुम्हाला वैष्णवी देणार आहे.
5: योग्य स्तनपान तंत्र, प्रॉपर ब्रेस्ट फीडिंग टेक्निक्स. तर पहिलं तर आपण बघूयात, आई आरामदायी स्थितीत बसावी. त्यानंतर बाळाचे शरीर हे आईकडे असावे. संपूर्ण एरिओला तोंडात घ्यावी. त्यानंतर बाळ हळूहळू गिळत असल्याचा आवाज यावा. त्यानंतर प्रत्येक वेळी दोन्ही स्तन रिकामे करावेत. भेटीमध्ये स्तनपान समुपदेशन, ब्रेस्ट फीडिंग काउन्सिलिंग ड्यूरिंग ANC विजिट ANC, गर्भवती महिलेच्या प्रत्येक ANC अँटीनेटल केअर भेटीदरम्यान स्तनपानाबाबत समुपदेशन केले पाहिजे. यामध्ये आपण बघूयात, स्तनपानाची सुरुवात कधी करावी, त्यानंतर किती वेळा स्तनपान द्यावे, बाळाच्या भुकेची चिन्हे हंगर क्यूज ओळखणे, त्यानंतर बाळ रडण्यापूर्वी स्तनपान सुरू करणे, आईचे दुधाचे महत्त्व समजावून सांगणे. नियमित समुपदेशनामुळे आईमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि प्रसूतीनंतर स्तनपान लवकर सुरू होण्यास मदत होते. त्यानंतर पुढील माहिती तुम्हाला अंजली देईल.
2: चला आता आपण डिस्कस करूयात ब्रेस्ट फीडिंगचे गोल्स. तेच म्हणजे गर्भ अवस्थेत आईशी चर्चा करून स्तनपानाचे उद्दिष्ट निश्चित करावेत. त्यानंतर आईला सांगावे की जन्मानंतर लगेच स्तनपान सुरू करणे. पहिल्या 6 महिन्यापर्यंत एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करणे. 6 महिन्यानंतर पूरक आहारासोबत स्तनपान सुरू ठेवणे. आईने स्वतःचे स्तनपानाचे उद्दिष्ट ठरविल्यास ती अधिक प्रेरित होते. ह्या पुढील माहिती तुम्हाला सानिका देईल.
3: टीचिंग न्यूबॉर्न फीडिंग बिहेवियर, नवजात बाळाच्या वर्तनाबद्दल माहिती देणे. गर्भवती महिलेला नवजात बाळाच्या नैसर्गिक वर्तनाची माहिती देणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, बाळ हात तोंडाकडे नेणे, तोंड उघडणे, स्तन शोधण्याची हालचाल करणे, अस्वस्थ होणे ही भुकेची सुरुवातीची चिन्हे आहेत. बाळ खूप रडू लागल्यानंतर स्तनपान सुरू करण्याऐवजी सुरुवातीच्या संकेतांवर स्तनपान करावे. यापुढील माहिती तुम्हाला शिवानी सांगेल.
4: स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट अवेअरनेस, म्हणजेच आई आणि बाळाचे शरीर जवळ असणे. गर्भावस्थेत आईला स्किन टू स्किन कॉन्टॅक्टबद्दल माहिती द्यावी. प्रसूतीनंतर बाळाला लगेच आईच्या छातीवर ठेवणे, यामुळे बाळाचे तापमान नियंत्रित राहते, बाळ शांत राहते, स्तनपानाची नैसर्गिक इच्छा वाढते, आई आणि बाळातील बंध मजबूत होतो, स्तनपान लवकर सुरू होण्यास मदत होते. यावर आपल्या भारतामध्ये काही उपक्रम राबविण्यात आले आहेत. भारत सरकारचे अनेक उपक्रम स्तनपानाला प्रोत्साहन देतात, जसे की जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, मा मदर्स अब्सोल्यूट अफेक्शन, पोषण अभियान. प्रिय श्रोते हो, आईचे दूध म्हणजे पहिले अन्न, पहिली लस, पहिले संरक्षण, पहिले प्रेम आणि निरोगी आयुष्याची पहिली पायरी. या पुढील माहिती तुम्हाला सानिका देणार आहे.
3: ट्रॅकिंग प्रोग्रेस, म्हणजे प्रगतीचा आढावा घेणे. ट्रॅकिंग प्रोग्रेस म्हणजे स्तनपान प्रोत्साहनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या प्रगतीचे नियमित मूल्यमापन करणे. यामध्ये प्रसूतीनंतर 1 तासात स्तनपान सुरू करणाऱ्या मातांचे प्रमाण, 6 महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध देण्याचे प्रमाण, समुपदेशनाची उपलब्धता आणि विविध भागातील स्तनपानाची स्थिती यांचा आढावा घेतला जातो. WHO, युनिसेफ तसेच भारतात NFHS सारख्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती संकलित केली जाते. या विश्लेषणामुळे प्रभावी कार्यक्रम ओळखता येतात, आवश्यक सुधारणा करता येतात आणि प्रत्येक माता आणि बालकांपर्यंत दर्जेदार स्तनपान सेवा पोहोचविण्यास मदत होते. इव्हॅल्युएटिंग इम्पॅक्ट,
6: परिणामांचे मूल्यमापन. इव्हॅल्युएटिंग इम्पॅक्ट म्हणजे स्तनपानामुळे बालकांच्या पोषण, अन्न सुरक्षा आणि जीवन रक्षणावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांचे मूल्यमापन करणे. आईचे दूध हे संपूर्ण सुरक्षित आणि पौष्टिक अन्न असून ते बालकाची वाढ, मेंदूचा विकास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तसेच कुपोषण आणि संसर्गाचा धोका कमी करते. हे सर्वात सुरक्षित, स्वस्त आणि सहज उपलब्ध अन्न असल्याने अन्न सुरक्षाही मजबूत होते. जन्मानंतर एका तासात स्तनपान सुरू करून 6 महिने केवळ आईचे दूध दिल्यास बालमृत्यूचे प्रमाण कमी होते. त्यामुळे स्तनपानाचा समाजाच्या आरोग्य, पोषण आणि बालजीवनावर होणारा परिणाम नियमितपणे अभ्यासणे अत्यंत आवश्यक आहे. यापुढील माहिती तुम्हाला वैष्णवी देईल.
5: पॉवर्टी रिडक्शन म्हणजे दारिद्र्य निर्मूलन. पॉवर्टी रिडक्शन म्हणजे स्तनपानाद्वारे कुटुंबाचा आर्थिक भार कमी करून दारिद्र्य निर्मूलनास मदत करणे. आईचे दूध हे नैसर्गिक, सुरक्षित, पौष्टिक आणि पूर्णपणे मोफत असल्याने कृत्रिम दूध, बाटल्या आणि इतर खर्च टाळता येतात. स्तनपानामुळे बालक कमी आजारी पडते, त्यामुळे उपचारांचा खर्च आणि पालकांचा कामाचा वेळ वाचतो. तसेच आईच्या आरोग्यालाही लाभ होऊन वैद्यकीय खर्च कमी होतो. निरोगी बालके भविष्यात सक्षम नागरिक बनून समाजाच्या आर्थिक प्रगतीत योगदान देतात. त्यामुळे स्तनपान हे आरोग्य, आर्थिक बचत, दारिद्र्य निर्मूलन आणि शाश्वत विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. त्यानंतर आपण बघूयात स्केलिंग अप प्रोवन सपोर्ट सिस्टम म्हणजे प्रभावी सहाय्य प्रणाली अधिक मजबूत करणे. तर स्केलिंग अप प्रोवन सपोर्ट सिस्टम म्हणजे स्तनपानाला प्रोत्साहन देणाऱ्या यशस्वी सहाय्य प्रणालींचा विस्तार करून त्यांना अधिक मजबूत करणे. यामध्ये कुटुंब, समुदाय, आरोग्य कर्मचारी, रुग्णालये, शासन आणि कार्यस्थळ यांची महत्त्वाची भूमिका असते. BFHI म्हणजे बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्ह, मा प्रोग्राम, पोषण अभियान, तसेच स्तनपानास अनुकूल कार्यस्थळ सुविधा मातांना स्तनपान सुरू ठेवण्यास मदत करतात. कुटुंबाचा आधार, योग्य समुपदेशन आणि परिचारिकांचे मार्गदर्शन यामुळे स्तनपानाचे प्रमाण वाढते. प्रभावी सहाय्य प्रणाली प्रत्येक आईपर्यंत पोहोचल्यास माता व बालकांचे आरोग्य सुधारते आणि निरोगी समाज व शाश्वत विकासाला चालना मिळते. यानंतर समारोप ही अंजली करेल.
6: आजच्या या जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एक संकल्प करूया. प्रत्येक नवमातेला योग्य माहिती देऊ. प्रत्येक बाळाला जन्मानंतर एका तासात स्तनपान मिळेल यासाठी प्रयत्न करू. प्रत्येक 6 महिने केवळ आईचे दूध देण्याचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवू. कारण सुदृढ आई, निरोगी बाळ आणि सशक्त भारत हे आपल्या सर्वांचे सामूहिक स्वप्न आहे.
2: धन्यवाद.
7: जय हिंद.
1: MGM इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर यांच्या विद्यार्थिनीने आजचा कार्यक्रम सादर केला ऑन द ओकेजन ऑफ ब्रेस्ट फीडिंग वीक. यात होत्या सानिका ताटे, अंजली साळवे, शिवानी सूर्यवंशी आणि वैष्णवी मुखेदाळ. ऐकत राहा MGM 90.8 FM.
8: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
9: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
8: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
9: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
8: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 71 78 44.
10: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डायटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7602032186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी इन्स्टिट्यूट को छत्रपती संभाजीनगर.
11: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM यूनिवर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
7: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
12: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. विजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.

0: आत्ताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्यूचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: If education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patikar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 9371714254.

0: पण हाता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
3: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
2: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
3: BBA, BCom, MBA, Finance, HR, Hospital Management, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
2: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
4: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit MGMU.ac.in.

0: करण्यासाठी सज्ज.
1: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
0: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा व्हिजिट mgmu.ac.in.
2: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: If education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patikar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 9371714254.

0: हाता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
3: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
2: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
3: BBA, BCom, MBA, Finance, HR, Hospital Management, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
2: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
4: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit MGMU.ac.in.

0: डॉक्टर इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनियरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनियरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप्स.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 44.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी, NCC, छत्रपती संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
5: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26. MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082912.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: If education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patikar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 9371714254.

0: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM University Department of Instrumentation and Control Engineering, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
3: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
2: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
3: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
2: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783899 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
4: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: तुला इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 71 78 44.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी, इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University and 6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082.

0: करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: If education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patikar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 9371714254.

0: पण आता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
3: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
2: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
3: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
2: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
4: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
5: मस्त बहारों का मैं आशिक, मैं जो चाहे यार करूं.

करूं, चाहे गुलों के साए खेलो चाहे कली से प्यार।

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: If education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patikar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 9371714254.

0: कहता है कि मौत का कुआं बस मेले में दिखता है, कभी हमारे शहर के रास्तों से गाड़ी चलाकर तो देखिएगा। हेलो, मायसेल्फ आरजे अदनान एंड यू आर लिसनिंग एमजीएम 90.8 एफएम। सो मौत का कुआं देखने के लिए आप मेले का इंतजार नहीं करना पड़ेगा। मेले में तो भी आप ना तो मौत का कुआं बस देख सकते थे, लेकिन अपने शहर के रास्तों से आपने गाड़ी चलाए तो आप बस मौत का कुआं देखोगे नहीं, वो फील भी करोगे, उसमें परफॉर्म भी करोगे। जैसे आप अपने घर के बाहर निकलते हो तो मेन रोड पर आते हो जालना रोड के ऊपर, वहां पर आने के बाद आपका इस्तकबाल स्वागत होता है बड़े बड़े गड्ढों से। तो हो गया ना ये मौत का कुएं वाला गड्ढा, अपना जालना रोड बन चुका है खड्डा रोड। तर ही एक नवीन ओळख आपल्या शहरातील रस्त्याने मिळालेली आहे। जित पहा तित खड्डे खड्डे आणि खड्डे, आणि अशा खड्ड्यातून गाडी चालवताना वाटत की भाऊ मी आज घरी जिवंत येईल का नाही। लेकिन ये सब के बावजूद दिमाग में हमारे किंग नंबर वन का वो डायलॉग चलता रहता है,
1: सर पर कफन बांधने वाले मौत से नहीं डरते।
0: By the way, अपने शहर में ना तो 10 ऐसे बड़े गड्ढे हो चुके हैं जिनकी एक आइडेंटिटी बन चुकी है अपघाती खड्डे म्हणून। क्रांति चौका जे डावे बाजूला पूर्णपणे खड्डा झालेला आहे आणि अमरप्रीत चौक ते मोंडा नाका ब्रिजच्या डावे बाजूला सुद्धा पूर्ण रस्ता उखडला आहे आणि याच्यावर पॅच वर्क केलेलं, पण इतकं घाण ते पॅच वर्क आहे ना, त्याच एरियात जास्त गाड्या स्लिप होत आहेत। पण महानगरपालिका कधी हे काम पूर्ण करेल आणि खड्डे मुक्त शहर आपल्याला बघायला मिळेल हे एक स्वप्न झालंय। वही सपना जो आप देखते हो कि आपकी क्रश आपसे बात करेंगी और आप दोनों शादीवादी करेंगे, वो भी सपना कभी पूरा नहीं होने वाला है। वैसा ही सपना ये भी है, अपना शहर खड्डा मुक्त कभी नहीं होगा, ये एक अधूरा सपना ही बन के रह जाएगा। खैर, सो बी सेफ बी केयरफुल मैं इतना ही कहूंगा, क्योंकि अपनी जान की फिक्र हमें खुद को करनी है। एंड बाकी आप बस फिलहाल एंजॉय कीजिए गाने वाला सुपर डुपर हिट गाना विद आरजे अदनान ओनली ऑन।
2: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स।
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग।
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं। सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है। विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84।
4: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
5: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे।
4: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
5: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा। याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही।
4: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783891 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या। MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग।
6: Your dream is to become an engineer, an architect or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Course is accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो नक्की. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

0: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
1: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
0: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा व्हिजिट mgmu.ac.in.
2: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.

0: इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 78 44.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM University के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM University, NC3, छत्रपती संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM University मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University, N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082913. Jab

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGO युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942999.
2: If education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patekar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 9371714254.

0: हाता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: तुझा अजूनही डिसाइड झाला नाही?
3: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
2: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
3: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
2: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783899 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.
4: Your dream is to become an engineer, an architect or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Course is accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
1: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 15 नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
0: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा व्हिजिट mgmu.ac.in.
2: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.

करूं, चाहे फूलों के साए से खेलूं, चाहे कली से प्यार करूं।

करूं, चाहे फूलों के साए से खेलूं, चाहे